जिनकै मन वसिया वाजे शब्द कनेरे कह नानक सच्चे साहिब क्या नाही घर तेरे साचा नाम मेरा आधारू साच नाम आधार मेरा जिन भुखा सब गवाइया कर शांत सुख मन आए।

संतो शब्द धरहु प्यारू साचा नाम मेरा आधारू वाजे पंच शब्द तित कर सा भागै कर सा भागै शब्द वाजे कला जित कर तारिया पंच दूत तुद वस कीते काल कंटक मारिया तुर कर्म पाया तुद जिनको ते नाम हर कै लागे कह नानक तह सुख हुआ तित कर अनहद वाजे साची लिवै बिन देह निमाणी देह निमाणी लिवै बाजो क्या करे बेचारिया तुद बाज समरथ कोए नाई किरपा कर बनवारिया एस नौ होर थाऊ नाही शब्द लाग सवारिया।

सर्वे थान थनंतरी तू दाता दातार जह देखा तह एक तू अंत ना पारावार थान थनंतर रव रहया गुर शब्दी विचार अणमंगया दान देवसी वड्डा अगम अपार दया दान दयाल तू कर कर देखण।

जी जुगत सच जाने सोई आप मेट निरालम होवै अंतर साच जोगी कहिए सोई अवगत हो निर्मायल उपजे निर्गुण ते सरगुण थिया सतगुर परचै परम पद पाईऐ साचै शब्द समाए लिया एक एको सच एका जाने हो मैं दूजा दूर किया सो जोगी गुर शब्द पछाने अंतर कमल प्रगास थिया जीवत मरे ता सब किश सूजे अंतर जाने सर्ब दया नानक ताको मिले वडाई आप पछाने सर्ब जिया साचो उपजे साच सुमावे साचे सूचे एक मया झूठे आवे ठवर ना पावे दूजे आवा गौण भया आवा गौण मिटे गुर शब्दी आपे परखे बख्श।

तौले अकासं आपे साचे गुण परगासं जति सती संतोखी आपे आपे कार कमाई है जिस करना

काचे मूल न बूझ साच नारी जह दूजह परम पलाई हे गुरमुख जाग रहे दिन राती साचे की लेव गुरमत जाती।

तुद पावा भाए भगत साचे गुण गावा तुद पाणे तू पावह करते आपे रसन रसाएंदा सोहन भगत प्रभु दरबारी मुक्त भये हर दास तुम्हारी आप गुआए तेरे रंग राते आन दिन नाम त्याएंदा।

नानक नाम समावह साचे साचे ते पत होई हे मारु महला तीजा जग जीवन साचा एको दाता गुर सेवा ते शब्द पछाता एको अमर एका पातशाही जुग जुग सिरकार बनाई हे सो जन निर्मल जिन आप पछाता आपे आए मिलिया सुखदाता रसना शब्द रति गुण गावे।

कर कृपा आप पछाताई, जिसनो नदर होवै तुर तेरी, मरे न जम्मै चूकै फेरी, साचे गुण गावै दिन राती, जुग जुग एको जाताई, माया मोहे सब जगते उपाया, ब्रह्मा विष्ण देव सुबाया, ज्योत भाणे से नाम लागे, ज्ञान मती पछाताई, पाप पुन वरतै संसारा, हरख सोग सब दुख है पारा।

सहज घर तेरा, हम्यो तेरी दृष्टि जाहे, तेरी दात तुझे ते होए, देह दान सबसे जंत लोए, टूट न आवे पूर पंडारे, तृप्त रहे आगी जाहे, जाचे है सिद्ध साधक बनवासी, जाचे है जति सती सुखवासी, एक दातार सगल है जाचिक, देह दान सृष्टि जाहे, करह भगत अर रंग अपारा, खिन मह थापयो थापन हारा, भारू तोल बेअंत स्वामी, हुक्म मन भगती जाहे, जिस देह दर्स सोई तुद जाने, ओह गुर कै शब्द सदा रंग माने।

निराला राम हर सिमर एकंकार साचा सब जगत जिन उपाया पौन पानी अग्न भांदे गुर खेल जगत दिखाया आचार तू विचार आपे हर नाम सं

तिस जन की है साची बाणी, गुर कै शब्द जग माहे समाणी, चहो जुग पसरी साची सोए, नाम रता जन प्रगट होए, एक साचा शब्द रहे लिव लाए, से जन साचे साचे पाए, साच त्याइन देख हजूर, संत जना की पग पंकज तूर, एको करता अवर ना कोए, गुर शब्दी में लावा होए, जिन साच सेवया तिन रस पाया, नानक सहजे नाम समाया, बसंत महला तीजा, पगत करह जन देख हजूर, संत जना की पग पंकज तूर, हर सेती सद रह लिव

मन निर्मल निर्मल सच सोए, जिन ज्ञान किया तिस हर तू जान, साच शब्द प्रभ एक संजान, हर रस चाखै तां शुद्ध होए, नानक नाम रते सच सोए, बसंत महला तीजा, नाम रते कुला का करह उदार, साची बाणी नाम प्यार, मन मुख भूले काहे आए, नामो भूले जन्म गवाए, जीवत मरे मर मरन सुवारे, गुरु कै शब्द साच उर धारे, रहाउ गुरमुख सच भोजन पवित्र शरीरा, मन निर्मल सदगुरु।

धरती ते आकाश चढ़ावै चढ़े आकाश गरावै पेखारी ते राज करावै राजा ते पेखारी खल मूर्त ते पंडित करबो पंडित ते मुगदारी नारी ते जो पुरख करावै।